0: नमो रोग हर्ता नमो राग रूपे
1: नमो चा चाह नमो पू पूपे
0: नमो दान दाने नमो मानु माने
1: नमो रोग रोगे नमो तंसनामे
0: नमो मंत्र मंत्रं नमो